आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि

0: त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वद्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपर फुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनी काल आंदोलकांचे नेते अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान नीट पेपर फुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरात तीनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मौजे सुदुमरे इथे 3 हेक्टर जमीन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येईल. या दृष्टीनं देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 करता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 10 जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तालुके म्हणून निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित अजित स्मृती अवीट स्मृती या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनातून अजित पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला असून त्यातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक यातून पाहायला मिळते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: लोकांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी

0: त्यांच्या लहानपणातली परिवारातली लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात। एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आवाहन आहे।
1: या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते। राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख आणि क्रीडा संचालकांशी काल संवाद साधला। आजच्या युगात खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे। या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ आणि क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करून देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी स्वयंसिद्धा या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टलच्या संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला। बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही। काही ठिकाणी पावसानं अजूनही ओढ दिली आहे। शेतकरी वर्गाला पुरेशा आणि सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे। ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून।
2: गेल्या 2 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करणारा बळीराजा पावसानंतर काहीसा सुखावला असला तरी समाधान व्यक्त करत असतानाही त्याच्या मनात अजूनही चिंतेची छाया आहे। अल्निनोचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना जवळपास बसला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे। पावसापासून वंचित असलेल्या मात्र खामगाव आणि मोताळा तालुक्यात अल्निनोचा प्रभाव जास्त प्रमाणावर जाणवला, त्यामुळे मान्सून वेळेवर येऊनही बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेला जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात पेरणी झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नव्हता। पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने उगवलेली सोयाबीन, कपाशी, तूर, मूग ही पिके पिवळी पडून करपू लागली होती। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुद्धा केली होती। एकंदरीत 4 इंजिन पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला असला तरी मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे। खरीप हंगाम वाचवण्यासाठी आणि जलाशय भरण्यासाठी अजूनही मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा।
1: रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन अर्थात बायफच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील टसर इथे विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे। जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुळूस फाटा इथं पार पडलं, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं। आज रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडी शेगाव आणि पिराची किरोली इथल्या पालखी तळावर असणार आहे। लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्येही काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। पुणे आणि जालन्यातही काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। हवामान। राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार। नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा। एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुमरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: एफएम गोल्ड खरा सोना
1: 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी सकाळचे 10 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते, गेल्या आठवड्यात जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा आपण पावसाबद्दल खरं तर खूप बोलत होतो. तेव्हा पाऊस अगदीच रिमझिम रिमझिम पडत होता, पण तरीही आपण पावसाचा विषय होता, आपला कालिदासाचा विषय होता, आषाढाचा पहिला दिवस होता आणि तेव्हा पावसाची रिमझिम होती. आणि आज मात्र मस्त धुवाधार कालपासनं पाऊस आहे, भरपूर वारा आहे. त्यानिमित्ताने आपण पुन्हा पावसाबद्दल बोलणार आहोत का? तर नाही. आजचा आपला विषय मनाच्या जवळचा, तुमच्या आमच्या मनाच्या जवळचा विषय आहे मनस्पर्शी कार्यक्रमात. आणि अर्थातच त्यानंतर युवा तरंग आणि रंजक सफरमध्ये रंजक सफर करणार आहोत आपण. वेगवेगळ्या गोष्टी, प्रश्न उत्तरं सगळं आहेच. आजचा दिवस आहे 22 जुलैचा आणि उद्याचा दिवस आहे 23 जुलैचा. मग वेगळ्या काय विषयावर गप्पा मारायच्या आहेत बरं आपण? तर 23 जुलैला तर तुम्हाला माहिती आहे, जे रेडिओचे चाहते आहेत, आपले रेग्युलर श्रोते आहेत, ज्यांना रेडिओचं प्रेम आहे, त्यांना नक्कीच माहिती आहे की आकाशवाणी मुंबईचा शताब्दी वर्षात पदार्पण, भारतीय प्रसारण दिन असा विशेष दिवस तर आहेच. आपले आरजे मित्रमैत्रिणी आणि तुम्ही उद्या नक्कीच गप्पा माराल या विषयावर, याची मला खात्री आहे. छान छान विषय आणि गाणी उद्या असतीलच. पण आजचा दिवस काय मग? तर यावरनं मला ना सहज आज काहीतरी एका गोष्टीची आठवण झाली होती, 80-90 दशकाची साधारण. कारण काय आहे बघा, हां, खूप पूर्वीपासून रेडिओ हा अनेकांचा सोबती आहेच. रेडिओवरच्या बातम्या, रेडिओवरचे कार्यक्रम याच्या वेळेनुसार, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये त्या त्या वेळा लागलेल्या असायच्या. मग पुढचा जो काळ आला ना थोडासा 80-90 चा, जेव्हा टी व्ही घरात यायला लागलेले होते, त्या दोन्हीच्या मधला एक काळ होता तो म्हणजे नव्या नव्यानी रेडिओच्या सोबतीने टेप रेकॉर्डर घरात यायला लागले होते. मुलांच्या हातामध्ये वॉकमन हळूहळू दिसायला लागलेले होते. पुढे पुढे तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं, आता काय आणि किती आपल्या हातात आहे ते मी वेगळं सांगायची गरज नाही, पण एक एक गाणं ऐकण्याची धडपड करण्याचे ते दिवस होते. झालं काय, कपाट आवरता आवरता एक आईची जुनी डायरी मिळाली की ज्याच्यामध्ये तिने गाणी लिहून काढलेली होती. तर पूर्वी असा एक काळ होता की जेव्हा खरंच गाणी लिहिली जायची, आपल्याकडे साठवून ठेवली जायची. आता एका क्लिकवरती, अगदी इंटरनेटवरती, ॲप्सवरती आपण सहज जी गाणी ऐकतो, तसा तो काळ नव्हता. आपल्या आवडीचं गाणं ऐकण्यासाठी आणि साठवण्यासाठी आपण काय काय करायचो याची आठवण तुम्हाला थोडीशी

करून देते थोड्या वेळानंतर. गाणं ऐकूया सुरुवातीला एक, आणि त्या जुन्या काळात त्या मनाच्या जवळचे जे दिवस होते ना, जेव्हा गाणी त्याला निव्वळ ऐकण्याचे दिवस नाही म्हणायचं, गाणी कमावण्याचे दिवस होते असं म्हणायला हरकत नाही. मनस्पर्शच्या प्रवासात आज आपण अनुभवणार आहोत सिनेमा, गाणी आणि कॅसेटमध्ये दडलेली ती जी जुनी गाणी होती त्या कॅसेट्सबद्दल, टेप रेकॉर्डरबद्दल, त्या काळाबद्दल बोलूया.

रेडिओवर भक्तिगीत तर आपण तितक्याच आनंदाने ऐकतच होतो. भक्तिगीत काय, गीतरामायण काय, हे सगळं सुरू होतच. पण एक काळ असा आला म्हटलं तसं की जेव्हा टेप रेकॉर्डर घरामध्ये आले आणि आपल्याकडे वेगवेगळ्या कॅसेट्स जमा व्हायला लागल्या गाण्यांच्या किंवा नंतर नंतर ना हळूहळू गाण्यांच्या बरोबरीने आपण कथाकथन किंवा भाषणं हे सुद्धा त्या कॅसेट्समध्ये साठवून ठेवायला लागलो, ऐकायला लागलो. गंमत कशी आहे ना की आत्तासारखं मल्टिप्लेक्स नव्हते किंवा हातामध्ये आपल्याला OTT प्लॅटफॉर्म्स नव्हते, ॲप्स नव्हती कुठची, त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं हा एक प्रकारचा कौटुंबिक सोहळा होता. कारण ते वरचेवर वारंवार न घडणारी गोष्ट होती ती की येता जाता सिनेमा बघतोय आणि येता जाता आनंद लुटतोय ह्या सगळ्याचं हे नव्हतं होत. त्यामुळे त्या सिनेमाची जादू ना डोक्यातनं उतरायची नाही त्यावेळेला. आणि पहिला प्रभाव पडायचा तो अर्थातच गाण्यांचा, मग ती हिंदी गाणी असू देत नाही तर मराठी गाणी असू देत. त्या सिनेमाची आठवण म्हणून खूप जण त्यावेळेला गाणी म्हणजे गाण्यांची आठवण म्हणून गाणी लिहून काढायचे, कारण रेडिओवरती कधीतरीच ते गाणं ऐकायला मिळायचं फरमाईशीतनं. पण मग कॅसेट्स आल्यानंतर मात्र ती मजा अजून बदलली. म्हटलं तसं की ते गाणी कमावण्याचे दिवस होते त्या काळी. अर्थात त्याच्याही हा जो टेप रेकॉर्डर आहे त्याच्या आधीच्या काळामध्ये छोटी छोटी छापील पुस्तकंसुद्धा मिळायची. त्या पुस्तकांमध्ये सिनेमाच्या गाण्यांची अगदी छोटीशी म्हणजे त्याच्यावरती गाणी व्यवस्थित लिहिलेली असायची. आणि डायरीमध्ये लिहून ठेवण्याच्याऐवजी मग ही पुस्तकं मिळत होती थेट, तीसुद्धा बरेच जण घेऊन यायचे. पण गाण्यांचे अचूक शब्द जेव्हा मिळत नव्हते तेव्हा मग काय करायचं, तर अर्थाचे अनर्थसुद्धा कितीतरी वेळा व्हायचे. नाही का, एखादा हिंदी गाणी असतील तर त्याच्यामधले उर्दू शब्द असतील, क्लिष्ट शब्द असेल, तर मग

आपण मनानेच एखादा शब्द तिथे वेगळाच म्हणायचो याच्यावरती सुद्धा एक अख्खा कार्यक्रम होईल आपला, की आपण किती चुकीची गाणी म्हणायचो ह्याच्यावरती आणि बिंदास्त गायचो कारण शब्दच माहिती नसायचा. आणि मग काही वर्षांनी पुन्हा एकदा ते गाणं टी व्हीवरती लागलं, रेडिओवरती ऐकलं, कॅसेटमध्ये ऐकलं, खरा शब्द कळला की मग आपल्या बालिशपणावरती आपल्याला हसू यायचं. त्यामुळे टेप रेकॉर्डर जेव्हा घरामध्ये आला तेव्हा त्याचं खूप अप्रूप होतं, कारण टी व्हीवरती कार्यक्रम लागायचे आपल्याला माहिती आहे, तेव्हा चित्रहार, छायागीत किंवा वेगवेगळे सगळे रंगोली वगैरे वगैरे. पण रेडिओवरती गाणी जेव्हा लागायची नुसती तेव्हा बरेच जण वही पेन घेऊन लिहून काढायचे, मग टेप रेकॉर्डरमध्ये मात्र रिकामी कॅसेट टाकून ती गाणी रेकॉर्ड करून घेण्याचा जमाना सुरू झाला. तेव्हा प्ले आणि रेकॉर्डची बटणं दोन्ही वेळेला अचूकपणे दाबावी लागायची जेणेकरून गाण्याचा सुरुवातीचा तुकडा मुखडा निसटणार नाही. ऑडिओ कॅसेट आणि टेप रेकॉर्डरमुळे गाणं लिहून घेणंसुद्धा सोपं झालं होतं, मग फार लिहून घेण्याची गरजही उरली नव्हती, पण मेहनत तशीच होती. जेव्हा कधी हवे असायचं ना शब्द त्यावेळेला मग प्रत्येक वेळेला पॉज करायचा, मग लिहून घ्यायचं, मग पुन्हा प्ले करायचं, अशी गंमत खूप काय काय चालायची. कधी टेप अडकली की ते टेप अडकल्यानंतर पेन्सिलच्या कॅसेटमध्ये जे मध्ये जागा असायची त्याच्यात ती पेन्सिल कॅसेटमध्ये जी जागा असायची गोल गोल त्याच्यात पेन्सिल फिरवायची, कॅसेट रिवाइंड करायची, ते बाहेर आलेलं सगळं रील सगळं आत घालायचं, त्यामुळे या पेन्सिलचं आणि कॅसेटचं अतूट असं नातं होतं. त्यामुळे अशा गाण्यांबद्दल आज आपण बोलतोय की जी कॅसेटमध्ये होती, टेप रेकॉर्डरमधनं ऐकली जायची. तुमच्याकडे सुद्धा अशा कॅसेट नक्की असतील हिंदी मराठी गाण्यांच्या, त्याच्या आठवणी असतील तुमच्याकडे. एखाद दुसरं गाणं अर्थात आपला हा फरमाईशीचा कार्यक्रम नसल्यामुळे मी सगळी गाणी काही लावू शकत नाही, पण आठवणी सांगितल्यात आणि एखादं गाणं जर आवडीचं लावता आलं तर नक्की प्रयत्न करीन आजच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात. आठवत आहेत का बघा कॅसेटमधली गाणी आणि नक्की सांगा.

0: FM Gold, खरा सोना।
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा, तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य।
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता, आयकर विभाग, भारत सरकार।
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सर, पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार, हे सुद्धा ब्लॉक. यार, कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस, फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

जुन्या काळातल्या आठवणी तुमच्याकडे इतक्या मस्त आहेत, मला खूप मजा येते ऐकायला. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी आहेत, कोणाकडे छापील पुस्तकांच्या आहेत, कोणाकडे कॅसेटच्या आहेत, कोणाकडे भाषेच्या आहेत. अरे बाप रे, माझ्याकडे आता ना बाहेरच्या पावसाबरोबर तुमच्या आठवणींचा पाऊस कोसळतोय. आहा, मलाच मज्जा येते. काही आठवणी सांगेन मी तुम्हाला, पण कार्यक्रमातही पुढे जाऊया. आणि किती प्रकारची गाणी ऐकायची त्या काळातली आपण, असा प्रश्न पडलाय. कोणी सांगताय मला लावण्या खूप आवडतं, कोणी सांगताय मला अमुक गाणी आवडतात, कोणाला सुमनताईंची, कोणाला लता दिदींची, कोणाला आशाताईंची. क्या बात है, मी किती गाणी लावू आणि काय करू. आज दिवसभर गाणी लावली आपण, म्हणजे 10 ते 1 आपण, तरी तुमची फरमाईश काही पुरी होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकण्याचा प्रयत्न नक्की करूया आपण कार्यक्रमात. बऱ्याच जणांना कॅसेट आणि पेन्सिल हे मात्र अगदी आठवलंय आणि जाम आवडलंय ते. कारण प्रत्येकाच्या घरात कॅसेट जेव्हा जेव्हा होत्या तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी होतच होत्या. कॅसेट आणि पेन्सिल यांचं नातं अगदी जवळचं होतं प्रत्येकाच्या घरामध्ये. या रेकॉर्डिंगच्या खेळामध्ये एक भीती पण असायची, घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी ना दुसरंच काहीतरी रेकॉर्ड करायचं असायचं. आणि कॅसेट पटकन सापडायची नाही, किंवा कॅसेटवर जर आपण नावं वरती छान लिहून ठेवली नसतील ना, प्लेलिस्ट जर तयार केली नसेल, तिथे जागा असायची आपल्याला लिहायला, कागद नंबरवाईज गाणी लिहिली जायची, तर ना बरेच वेळेला असं व्हायचं की दुसरं कोणीतरी घाई गडबडीत ती कॅसेट घ्यायचं आणि त्याच्यावरती त्याच्या आवडीचं गाणं, भाषण, जे काही असेल कथाकथन, ते रेकॉर्ड करून टाकायचं. आणि मग जुन्या गाण्यावरती नवीन गाणं ओव्हरराईट झालं की जुनं आवडतं गाणं गेलं की त्याच्यावरनं मग जाम व्हायचं काय काय काय काय असं, की बहीण भावंडांच्यात ही हमखास गोष्ट व्हायची की माझ्या आवडीचं गाणं होतं, तू का त्याच्यावरती रेकॉर्ड केलंस. आणि ते हरवलं गाणं की असं व्हायचं की अरे आता पुन्हा कधी मिळणार हे गाणं ऐकायला, आणि मग मी कधी रेकॉर्ड करणार ते. वाट बघण्याचे दिवस होते ते. आत्तासारखं नाही की क्लिक केलं आणि गाणं ऐकलं आणि पाहिलं. त्यामुळे त्या काळात मजा असायची ह्या सगळ्याची, अप्रूप होतं या सगळ्याचं. आणि सगळ्यात मोठी आवडीची VIP जागा कुठली होती माहिती आहे ना, आपल्याजवळचं एखादं दुकान कॅसेटचं, तिथला दुकानदार म्हणजे एक जादूगार असायचा. कारण आपण जर कागदावरती त्याला 12-14 गाणी लिहून दिली लिस्ट करून, तर ए साईडला कुठची गाणी आणि बी साईडला कुठची गाणी अगदी विचार करून ठरवलेली लिस्ट त्या दुकानदाराकडे द्यायची. 2-3 दिवसांनी तो ती मिक्स्ड गाण्यांची रेकॉर्ड तयार करून ठेवायचा आणि मग ती गाणी घेऊन आल्यावरती आ हा हा जे काय फिलिंग होतं ना, सांगताच येणार नाही आता तर. आणि आता कोणाला ते कळणारही नाही, कारण जेव्हा आता पुढे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की म्हटलं तसं की एका क्लिकवर गाणं बघता येतं, पाहता येतं, डाउनलोड करता येतं, सगळं करता येतं. त्यामुळे फास्ट आहे सगळं. ही जी स्लो प्रोसेस होती वाट बघण्याची, अप्रूपाची, कुतूहलाची, ती सगळी त्या काळात होती. त्यामुळे कॅसेटच्या जमान्यात तुम्हाला घेऊन जाते मनाच्या जवळचा विषय मनस्पर्शीमध्ये. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनीवरती.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: सगळेजण गेले पोचले 80-90 दशकात, कोणी नाही आता 2026 मध्ये. म्हणजे आपले श्रोते तरी नक्की नक्की नक्की खरंच इतक्या कॅसेट्सच्या आणि इतक्या गाण्यांच्या आठवणी सांगताय तुम्ही. बाप रे, ओ माय गॉड, मला तर इतकी मजा येते. मी म्हटलं तसं की किती आठवणी आहेत प्रत्येकाकडे स्वतःच्या जपून ठेवलेल्या मनाच्या जवळच्या. म्हणूनच आजचा हा मनस्पर्शी कार्यक्रम स्पेशल आहे की फार मनाच्या जवळचा विषय सगळ्यांना वाटतोय. हा कॅसेट जुनी झाली की कधी कधी टेप रेकॉर्डरच्या हेडमध्ये तिची काळी फीत जी अडकायची आणि चुरगळायची की अगदी धडधडायचं असं त्यावेळेला की गेली कॅसेट आता काय. मग नाजूक हाताने ती फीत बाहेर काढायची, मग पेन्सिलनी

0: ती गोल गोल फिरवून रिवाइंड करायची, ती चुरगळली की तिचा आवाज थोडासा कॅसेटचा खरखरायचा, पण ते गाणं किंवा ती कॅसेट त्यावेळेला असं टाकवायची नाही, असू दे ते खरखरीत आवाजातलं गाणं सुद्धा, तसंच किती गोड कारण वाटायचं ते सगळं, कारण ते गेलं की मग परत कोण देणार, ते मिळवणं ही मुश्किल होती ना. आणि ही सगळी गाणी ज्या ज्या सिनेमाची असायची, प्रत्येक सिनेमाशी जोडलेलं असायचं, किंवा अर्थात मग नंतर नंतर अल्बम स्वरूपात गाणी आपल्याला ऐकायला मिळायला लागली, त्यामुळे तो सिनेमात थिएटरमध्ये जेव्हा जाऊन आपण पाहायचो तेव्हा पडद्यावरचा नायक नायिका ते सगळेजण जाम एकदम भारी वाटायला लागायचे, की एकदम त्यांचा जर रोमॅन्टिक सिनेमा असेल तर रोमॅन्टिक अंदाज, मारामारी हे ते सगळं होते, आणि मग ती गाणी ते सगळं ना मग छान, जर लिहिण्याचा काळ होता तेव्हा ते आपल्या आवडीच्या पेनानी छान लिहिलं जायचं, आणि मग कॅसेट असेल, कॅसेट विकत मिळायला लागल्या जेव्हा सिनेमाच्या गाण्यांच्या तेव्हा तर घेतल्याच, पण तेव्हा रेकॉर्ड करून घेतली जायची गाणी तेव्हा टी व्हीवर. आपल्या आत्ता एका श्रोत्यांनी पुण्याहून फोन केला होता, तेव्हा ते म्हणाले की जेव्हा डायरेक्ट रेकॉर्डिंग करता यायला लागलं ना, टी व्ही टू रेकॉर्ड प्लेअर आपला जो 2-in-1 किंवा त्या पद्धतीचे जे होते, तेव्हा तर ज्या काय कॅसेट भरले आहेत ना त्याला तर सुमारच नाही, कारण टी व्ही पण हातात होता पण कॅसेट पण ऐकायच्या होत्या, त्या टाकवत नव्हत्या. दुसरे एक श्रोते म्हणाले तसं की कॅसेट आहेत, सीडीज आहेत, त्या टाकवत नाही आहेत, आता 2-in-1 घरात नाही आहेत, सीडी प्लेयर्स नाही आहेत, पण कुठलीच गोष्ट ना टाकून द्यावीशी वाटत नाही, त्या सीडी म्हणजे असा एक खजिना वाटतो, त्या जपून ठेवाव्याशा. किती वेळा घर आवरताना असं वाटलं आत्तापर्यंत की काय करायच्यात ह्या ठेवून, आता पोतभर होतील या सीडी आणि कॅसेट आता मिळून, पण त्या टाकाव्या अशी इच्छा कित्येक वर्ष झाली नव्हती. आत्ता आत्ता कुठे आम्ही सुद्धा घरातनं त्या कॅसेट्स आवरल्या असतील असं मला वाटतंय, मला आठवत पण नाही आता, पण त्या जपून ठेवल्या होत्या एका खणात, आणि तिथनं ती अजिबात काढायच्या नाहीत, त्या कॅसेटवरची चित्र, त्या गाण्यांची लिस्ट, हे खूप छान. या सगळ्या बरोबरीनं ना कॅसेटच्या बरोबरीने त्यावेळच्या 80-90 दशकातल्या मुलांमध्ये अजून एक छोटीशी क्रेज होती, ती क्रेज काय होती ते आपण या गाण्यानंतर नक्की ऐकूया.
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AH ची सावधपणे तपासणी करा, तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
4: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
5: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
4: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
5: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. एक क्विक रिफंड मध्ये मदत करते.

घरातल्या कॅसेट आठवून आठवून त्यातलं कुठली कुठली गाणी ऐकायचो ती आठवून लावण्याचा थोडासा हा प्रयत्न. पंडित भीमसेन जोशी अर्थातच घरामध्ये कॅसेट होती. लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, सुमन कल्याणपूर, पंडित वसंतराव देशपांडे सगळ्यांच्या वेगवेगळ्या कॅसेट होत्या आणि त्यातली इतकी गाणी आत्ता एकांनी आठवण करून दिली. तसं लावण्यांच्या कॅसेटसुद्धा काही काही जणांना खूप आवडत होत्या, त्यांच्या घरी नक्की होत्या, त्यामुळे तेही लावणारे नंतर एखादी लावणी जाता जाता. पण इतक्या प्रकारच्या कॅसेट आणि ना जेव्हा आम्ही शाळेत होतो त्यावेळेला अजून एक क्रेज मी म्हटलं तसं की मुलांमध्ये होती काही काही आणि ती म्हणजे वर्तमानपत्र किंवा मासिकांमधून कापलेले रंगीत फोटो. सिनेमाचे असतील, सिनेमाच्या हिरो हिरोईनचे असतील आणि ना मित्रमैत्रिणींच्या घोळक्यामध्ये ह्याचा एक वेगळाच देवाणघेवाण चालायची त्याला म्हणूया आपण. कारण आवडत्या हिरोचा किंवा हिरोईनचा फोटो मित्रमैत्रिणींना देऊन एक्सचेंज करणं ही सुद्धा एक क्रेज होती घरामध्ये. किंवा वहीमध्ये ते फोटो ठेवले जायचे लपवून अर्थातच, कारण आई वडिलांना कळलं की मग तेव्हा अभ्यास सोडून हे नसते उद्योग काय चाललेत असा एक ओरडा मिळायचा. पण तो फार मोठ्या प्रमाणात आत्तासारखा नव्हता, छोटा छोटा होता. पण हक्कानी मग ते फोटो मिळवणं आणि मग ते गाण्यांच्या डायरीत छापील पुस्तकांमध्ये किंवा वह्यांमध्ये ते जपून ठेवणं ही एक छोटीशी गंमत होती. तर म्हटलं तसं की गाण्यांची डायरी असेल, गाण्यांचं पुस्तक असेल, तर एक भावनांचं एक खाजगी लॉकर होतं आपलं. सिनेमातली प्रेमकथा, गाणी मनात इतकी रेंगाळत राहायची. कुठेतरी मग त्याच डायरीमध्ये आपल्या पिंपळाचं सुकलेलं पान, एखादं मोरपीस, गुलाबाची सुकलेली पाकळी हे त्याच्याबरोबर दडवलं जायचं आणि ती सुगंधी छान आठवण आपल्याजवळ राहायची त्या कॅसेट च्या बरोबरीने, हे पण सगळं तितकंच जपलं जायचं. आज आपल्या मोबाईलमध्ये हजारो गाण्यांची प्लेलिस्ट आहे, एका क्लिकवरती हजारो सिनेमे आपल्या समोर हजर होऊ शकतात. पण त्या डिजिटल गाण्यांमध्ये ती जुनी ऊब, तो ते म्हटलं तसं की ते अप्रूप, ते कुतूहल, ते हिरमुसलेपण, ते गाणी किंवा काय मिळवण्यासाठीचा असं की जिद्द म्हणूया एक प्रकारची त्याला, की पाहिजे मला हे आता कसं मिळवू मी, ते सगळं स्क्रीनवर स्क्रोल करता करता आता गाणी बदलतात पण ती मनापर्यंत जे आत्ता तुमच्या आहे ना, जे आठवणींचा पाऊस तुम्ही पाडलायत, फोन थांबतच नाही आहेत, खळच नाही आहे फोनला, त्या आठवणी आत्ताच्या अशा असूच शकत नाहीत. कारण आता म्हटलं तसं की ते थांबणं, वाट पाहणं याची गरजच उरलेली नाही आहे. कुतूहल शमवण्यासाठी एक सेकंदही आपल्याला लागत नाही. त्यामुळे तेव्हा कसं होतं की कॅसेटच्या त्या फित्तीमध्ये जादू होती. डायरी हातात घेतली, त्या कॅसेटवरती जे काही आपण लिहून ठेवलेलं असायचं ते समोर दिसायला लागलं की अख्खा काळ त्या गाण्याबरोबरीने मनामध्ये वाजायला लागतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला त्या 80-90 दशकात किंवा त्याही आधी तुमच्या काळामध्ये जे जे असतील, वय 16 वर्षाचं करून टाकतं हे मात्र नक्की.

0: तर ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
0: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

मी म्हटलं तसं आज नॉस्टॅल्जिक थोडंसं होत होतो आपण, आणि जुन्या आठवणी, कॅसेटच्या जमान्यातला, टेपरेकॉर्डर, टू इन वन या सगळ्या काळातल्या, त्यामुळे आज तो कोपरा एक कपाटाचा जो असेल तो नक्की उघडून बघा. तुमची ही एखादी कॅसेटचा खजिना असेल तुमच्याकडे, खूप जणांकडे खूप काय काय आहे बरं का. बऱ्याच जणांनी सांगितलं आईच्या हस्ताक्षरातली लिहिलेली गाण्यांची वही आहे, कोणाकडे रेकॉर्ड्स आहेत, कोणाकडे जुन्या कॅसेट्स आहेत, टेपरेकॉर्डर अजूनही बिघडलेला असला तरी ठेवलेला आहे, सी डी प्लेअर ठेवलेला आहे, किती छान छान आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. माणसाला खरंच असतं, जेव्हा हे सगळं नवीन होतं ना तेव्हा ते जपून ठेवण्याची जास्त इच्छा अजून अजून होते, कारण तो खजिना वाटतो आपल्याला आपला. त्यामुळे तुम्ही तेव्हा कुठली कुठली गाणी ऐकत होतात, लिस्टमध्ये दिलेलं अत्यंत आवडीचं गाणं कुठचं होतं, कॅसेट कुठच्या अत्यंत आवडीची होती, हे सगळं सगळं थोडंसं आठवून बघा. पुन्हा कधीतरी आपण बोलूच याबद्दल. आत्ता मात्र इथेच थांबूया मनस्पर्शी कार्यक्रमात. त्या आठवणींचा जो काही पाऊस पडलाय तो धबधबा थोडासा आवरूया. तोपर्यंत अशी छान गाणी गुणगुणत राहा, आठवणी जपत राहा, आनंदी राहा या आठवणींमुळे. आणि लगेचच आपण भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये, युवा तरंगमध्ये. त्यामुळे ऐकत राहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

नो घळले माझ्या बर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेंभर तुझे मन थेंभर तुझे मन नो घळले माझ्या बर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेंभर।

0: गोल्ड खरा सोना।
1: युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि युवा तरंग कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। युवा तरंग कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे युवा पिढी जी आहे आत्ताची, ती हल्लीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर वर्क फ्रॉम होमचं कल्चर आपल्याला दिसून येतं, किंवा हल्ली बरेच वेळेला ऑनलाईन क्लासेस असतात, बऱ्याच मुलांची स्वतंत्र राहण्याची प्रवृत्ती वाढलेली आपल्याला दिसून येते, डिजिटल जीवनशैली हल्ली बऱ्याच जणांची आहे, त्यामुळे काय होतं ना, घरात बरेच वेळेला बरेच जण घरनंच काम करत असल्यामुळे घरचं वातावरण, ते जिथे राहत आहेत ती एखादी खोली असेल, घर असेल, याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतोय असं आता त्यांच्याही लक्षात आलं आहे, डॉक्टरांमुळेही समजत आहे, सोशल मीडियामुळे सुद्धा या गोष्टी आता समजायला लागलेल्या आहेत, त्यामुळे अनेक जण आपल्या खोलीतला प्रकाश, रंग, एकूणच सगळ्या घराची मांडणी, स्वच्छता ह्या सगळ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत। तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियावरती, ॲप्सवरती तुम्ही रील्स बघत असाल किंवा जर छोटे व्हिडिओ बघत असाल तर आपलं घर कशा प्रकारे छान प्रेझेंटेबल, आपल्याला आवडेल असं एखादा ग्रीन कॉर्नर आणि हे सगळं कसं कसं आम्ही करतो हे सगळेजण दाखवतात, त्यामुळे आपोआप आपल्याला पण इच्छा होते की आपणही असं काहीतरी छान करावं का। मोठे काहीतरी बदल करण्यापेक्षा एखादं रोप, एखादी लाकडी फ्रेम, वस्तू, छोटा दिवा, सुगंधी मेणबत्त्या, आवडीच्या पुस्तकांचा एखादा छानसा कोपरा, मग तिथे एखादी आरामदायी खुर्ची, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी घर अधिक उबदार आणि आपलंसं बनवण्याकडे हल्लीचा ट्रेंड आपल्याला दिसून येतोय। दिवसाची सुरुवात आणि शेवट ज्या जागेत होणार आहे ती जागा मनाला शांत वाटावी अशी असायला हवी असा उद्देश या ट्रेंड मागे दिसून येतोय। त्यामुळे आपण आजच्या ह्या ट्रेंडबद्दल बोलणार आहोत, हल्लीच्या काळातल्या युवा पिढीचा नवीन वेगवेगळ्या ट्रेंड्सबद्दल आपण बोलत असतोच, तर आपल्या घराबद्दल त्यांना काय वाटतं आणि ते शॉपिंगबद्दल त्यांना काय वाटतं आणि घराचा कोपरा सजवण्याबद्दल काय वाटतं, सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या युवा तरंगमध्ये।

मानसशास्त्रात आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा मनावर जो काही परिणाम होतो त्याला खूप महत्त्व असतं. अस्ताव्यस्त, गोंधळलेली, सतत आवाजांनी भरलेली जागा जर असेल तर ती मनाला अस्वस्थ करू शकते. हे तर मानसशास्त्राने सांगितलेलं आहेच, प्रूव्ह केलेलं आहे. त्या उलट स्वच्छ, नीटनेटक्या, शांत जागेत मन अधिक स्थिर राहायला मदत होते. म्हणूनच आजची तरुणाई ही डी क्लटरिंग म्हणजे अनावश्यक वस्तू कमी करण्याची सवय स्वतःला लावून घेते. कमी वस्तू, अधिक मोकळी जागा, साधेपणा यामुळे मनावरचा भार कमी झाल्याची भावना अनेकांना अनुभवायला मिळाली. ही भावना केवळ सौंदर्याची नसून मानसिक जी काही शांतता आहे, आपला जो काही कम्फर्ट आहे मनाचा, त्याच्यासाठी असते. घर सजवण्यामध्ये आता एक वेगळी प्रवृत्ती आपल्याला दिसून येते या मुलांमधली. महागड्या वस्तू घेण्यापेक्षा आता हळूहळू हातानी तयार केलेल्या वस्तू, हँडमेड वस्तू स्वतः करणं, DIY किंवा स्थानिक कारागिरांची कलाकुसर असेल, मातीची भांडी, विणकाम, लहान फ्रेम, जुनं फर्निचर नव्याने वापरणं, स्वतः केलेले काहीतरी आर्ट पीसेस, ह्या सगळ्याला अधिक पसंती दिली जाते. या वस्तू घराला एक वेगळेपणा देतात आणि त्यामागे काहीतरी स्वतः त्याच्याशी इमोशन्स असतात ना प्रत्येकाचे, की मी केलं आहे, त्यामुळे भावनिक गोष्ट एक त्याच्याशी जोडलेली असते. स्वतःच्या आवडीनी, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला साजेशी जागा तयार करणं ही अनेकांसाठी आता स्वतःला व्यक्त करण्याची एक पद्धत झालेली आहे.

हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर FM गोल्ड। मस्त मनमोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती FM गोल्ड वाहिनी।

युवा पिढीमध्ये डी क्लटरिंगचा एक ट्रेंड दिसून येतो आहे, पण ह्या डी क्लटरिंगबरोबर अजून एक ट्रेंड आहे, तो म्हणजे शॉपिंगचा. शॉपिंग म्हटल्यानंतर एक काळ पूर्वीचा असा होता की जेव्हा फक्त सणावारी खरेदी केली जायची, वाढदिवस, लग्नकार्य, यावेळेला मोठी खरेदी केली जायची, म्हणजे घरातली मोठी माणसं यादी करणार, बजेट ठरवणार, दुकानात चकरा मारणार. पण आज आपल्याकडे हातामध्ये मोबाईल असल्यामुळे आजची तरुणाई आणि त्यांचं शॉपिंग हा काही गरजेचा भाग उरलेला नाही. एक इमोशन आहे, एक मूड आहे त्यांच्यासाठी. आजकालच्या बदलत्या काळात तरुणाईचं शॉपिंग मागची जी काही मानसिकता आहे ती इतक्या वेगळ्या वळणावरती आलेली आहे. एखादी वस्तू पूर्वी जर हवी आहे म्हणून घेण्याचा जो ट्रेंड होता ना, तो ट्रेंड आता दिसतच नाही. सध्या ती गोष्ट ट्रेंडिंग आहे, ट्रेंडमध्ये आहे म्हणून घेतलं जायचं. मग ते इन्स्टावरचं एखादं रील असेल, एखाद्या इन्फ्लुएन्सरनी केलेलं अनबॉक्सिंग असेल, लिमिटेड एडिशनचा तो टॅग असेल, या सगळ्या गोष्टी आजच्या तरुणाईच्या थेट मानसिकतेवर परिणाम करतात. पूर्वी मूड ऑफ असला की माणूस शांत बसायचा, मित्रांशी गप्पा मारायचा. आजची तरुण पिढी काय करते तर अर्थातच मन उदास असेल, परीक्षेत मार्क कमी मिळालेत, किंवा कोणी ऑफिसमध्ये असेल आणि काहीतरी ओरडा बसलेला असेल, तर स्मार्टफोन काढायचा, शॉपिंग ॲप ओपन करायचं आणि सरळ ॲड टू कार्ट असं करून ती वस्तू घरी येईपर्यंत शॉपिंग करायचं जे आपल्याला जमेल ते, त्यामुळे आवडीच्या वस्तू घ्यायच्या. तो जो काही आनंद असतो आणि डोक्यामध्ये जो काही केमिकल जे काही बिघडलेलं असतं, तो डोपामाइन रश असतो, तो सध्याच्या काळात मनाला तात्पुरता दिलासा देणारा ठरतो आहे असं दिसून येत आहे तज्ज्ञांना. हे काही माझं मत नाही आहे, हे तज्ज्ञांना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या या गोष्टी आहेत की सध्याच्या काळामध्ये शॉपिंग हा एक ट्रेंडमुळे झालेली गोष्ट आणि मानसिकतेवरती, युवा पिढीच्या मानसिकतेवरती परिणाम करणारी गोष्ट आहे असं दिसून येत आहे.

काही काही शिक्षक असतात ते आपल्याला खूप काहीतरी वेगळं पुस्तकांच्या पलीकडचं देऊन जातात. आत्ताच्या काळाची गरज ओळखून एक दिल्लीतल्या शिक्षिका आहेत, तरुण शिक्षिका, त्यांनीही असंच केलं. मुलांसाठी एक नवीन जग खुलं करून दिलं आणि पुस्तकांच्या पलीकडे जाऊन ॲक्च्युली हाताने काही गोष्टी केल्या गेल्या आणि आता त्याचं महत्त्व त्यांना कळत आहे. या प्रगती नावाच्या ज्या दिल्लीमधल्या एक तरुण शिक्षिका आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलांनी सुरुवातीला भाज्या खाव्या म्हणून एक घरामध्ये घरगुती रोपं लावायला सुरुवात केली, एक स्मॉल छोटंसं किचन गार्डन तयार केलं. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी मुलाला जेव्हा त्याबद्दल शिकवलं, सांगितलं, तेव्हा मुलगासुद्धा ते अत्यंत आवडीनी त्या झाडांची काळजी घ्यायला लागला. जे पिकवतो आहे तेच आपण प्लेटमध्ये घेऊन खातो आहे ही आयडिया त्याला इतकी आवडली की त्याचं मातीशी कनेक्ट होणं त्या स्वतःसुद्धा बघायला लागल्या. झाडांची काळजी घेणं हे खूप छान होतं आणि एक पुस्तकांपलीकडचं जग तो स्वतः बघतोय आणि नवीन काहीतरी शिकतोय हे त्यांना स्वतःला सुद्धा जाणवायला लागलं. मग त्या म्हणाल्या, स्वतःच्या मुलासाठी जर आपण हे करू शकलो तर आपण आपल्या शाळेतल्या मुलांना हे का नाही शिकवायचं. त्यामुळे त्यांनी एक फाउंडेशन सुरू केलं ज्यामध्ये 28 शाळा आणि 78,000 मुलं जोडली गेली. 28 शाळा आणि 78,000 मुलं. आणि त्या शाळेमध्ये त्यांनी मुलांना अर्बन फार्मिंगविषयी माहिती द्यायला सुरुवात केली त्या फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि त्यावेळेला त्यांनी मुलांना जेव्हा शिकवलं की तुम्ही घरात जर जागा नाही आहे, माझ्याकडे फार काही खूप मोठी जागा उपलब्ध नसेल तर काय करायचं, तर प्रत्येक कॉर्नर हा हिरवा कसा होऊ शकतो हे त्यांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की मुलांना त्यांनी सांगितलं की एकतर स्वतःच्या हातांनी काम करणं ते शिकतात, मातीत हात घालतात, म्हटलं तसं की मातीशी कनेक्ट होतात, आणि मग तुमची गच्ची असू दे नाहीतर तुमचा एखादं काय गॅलरी असू दे, तुमचा कॉरिडॉर असू दे घराबाहेरचा किंवा शाळेतला किंवा क्लासरूमची खिडकी असू दे वर्गाची, तिथे रिसायकल्ड बॉटल्स चा वापर करता येतो, डबे असतात आपल्याकडे छोटे छोटे प्लास्टिकचे डबे जमा झालेले असतात, किंवा अनेक अशा गोष्टी असतात की ज्याचा उपयोग आपण रोपं लावण्यासाठी करू शकतो. त्या म्हणाल्या तसं की मार्ग काढता येऊ शकतो, जागा शोधता येऊ शकते जर तुमच्या मनात इच्छा असेल तर. त्यामुळे त्यांनी असे झाडं रोपं शोधून काढली की जे पटकन, म्हणजे आपण मेथीचे दाणे टाकणं, धने टाकणं, की ज्याच्यामुळे मुलांना ते पटकन पटकन त्याची रोपं येत आहेत याचा त्यांना आनंद मिळेल, कारण मुलांना तेवढा पेशन्स नसतो. त्यामुळे अशा गोष्टी त्यांनी आधी सुरू केल्या की जे खरंच रोपं पटकन आलेली दिसतील. आणि मग हळूहळू त्यांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली की एखादं एखादं झाड तुम्ही घरी लावा, म्हणजे उदाहरणार्थ मिरच्या असतील, टोमॅटो असतील, पालक असेल किंवा काही तत्सम, आणि ती भाजी कोथिंबीर असेल, काकडीचा वेल असेल, तुम्ही ते घरी लावा, तुम्ही स्वतः त्याची काळजी घ्या. आणि ती काळजी घेऊन जेव्हा त्यातनं तुम्हाला हार्वेस्ट मिळेल, ती भाजी मिळेल, ती भाजी मिळाल्यानंतर तुम्ही ती घरी शिजवा, म्हणजे आईला करायला सांगा, तुम्ही करा, आणि तुम्ही तो पदार्थ वापरल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स शाळेमध्ये मुलांशी सगळ्यांशी शेअर करा. हे सांगितल्यानंतर मुलांना इतका नवीन अनुभव मिळाला आणि मुलं अतिशय आनंदाने मातीशी कनेक्ट झाली. एक शिक्षिका किती छान एक छोटा चेंज आणू शकते हे आपल्याला दिसून आलं. आणि मग त्या म्हणाल्या की ही हॅबिट होऊ शकतं ना आपलं, की आपण आपलं आपलं काहीतरी चांगलं तयार करायचं, त्याची काळजी घ्यायची, आणि तेच आपण खातोय तर आपण शुद्ध चांगलं हे सुद्धा कसं मिळवू शकतो याची मुलांना एक छान सवय लावू शकतो. तर खूप छान विचार आहेत, प्रत्येक आईवडिलांनी सुद्धा करण्यासारखा विचार आहे हा, की मुलांना शिकवण्यासाठी एखाद्या कुंडीमध्ये, एखाद दुसऱ्या कुंडीमध्ये आपण अशी एखादी भाजी लावून, जागा नसेल तर जागा निर्माण करून मुलांना ह्या गोष्टी पुस्तकांच्या पलीकडच्या निसर्गाशी कनेक्ट व्हायला किती छान शिकवू शकतो याचं एक सुंदर उदाहरण या तरुण शिक्षिकेने सगळ्यांसमोर घालून दिलं.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555

0: वर कॉल करा।
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
1: सर फ्री ट्रिप टू दुबई,
2: यार हे सुद्धा ब्लॉक।
3: यार कितीदा ब्लॉक करू,
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
2: मग काय करू,
4: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
5: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
6: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
5: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा, तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य।
6: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।
5: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता, आयकर विभाग, भारत सरकार।

या शिक्षिकेबद्दल जेव्हा आपण बोलत होतो त्या आधीचा एक विषय होता की तरुणाईचं घरामध्ये डिक्लटरिंग करणं, घर स्वतःच्या मनाप्रमाणे सजवणं किंवा ठेवणं, आपल्याला हवं तसं आवडीप्रमाणे ते आपल्याला हवं तसं जोपासणं आणि त्याचबरोबर शॉपिंग करणं, या दोन्ही गोष्टींविषयी आपण खरं तर बोलत होतो. पण ह्यात महत्त्वाचं जसं म्हटलं सुरुवातीला तसं की घर सजवताना स्वतःच्या हातांनी बनवलेल्या किंवा कोणत्याही हँडमेड वस्तू त्यांना आवडतात आणि आता जास्त करून तशा वस्तू त्या घरामध्ये ठेवायचा ते प्रयत्न करतात. आणि त्याचबरोबर अजून एका गोष्टीसाठी त्यांचं कौतुक करायला हवं की आजची तरुणाई ही जशी ब्रँड्सच्या मागे धावताना आपल्याला दिसते तशीच कमालीची कॉन्शियस आहे, जागरूक झालेली आहे. आजचा तरुण ग्राहक हा फक्त वस्तू खरेदी करत नाही तर तो वस्तू बनवणाऱ्या कंपनी ची विचारधारा सुद्धा पाहतो. म्हणजे काय तर पर्यावरणपूरक उत्पादनं आहेत की नाही, इको फ्रेंडली, लोकल फॉर व्होकलला दिलेला पाठिंबा, प्राण्यांवरती क्रूरता न करता या वस्तू केलेल्या आहेत की नाही, क्रूरता मुक्त आहेत की नाही. या सगळ्याला मागे आपण व्हीगनबद्दल पण म्हटलेलं होतं की जसं खाद्यपदार्थ व्हीगन असतात तसे व्हीगन वस्तूसुद्धा मिळतात आपल्याला. तर या आजच्या सुजाण जी काही तरुणाईची जी शॉपिंग आहे त्या सकारात्मक जी बदललेली मानसिकता आपल्याला दर्शवते ती खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे शॉपिंग करणं, नटणं थटणं, नवनवीन गॅजेट्स वापरणं, गॅजेट्स आपल्याकडे असणं, ही तर तरुणाई हे सगळं करणारच आणि आपणही करतो ते प्रत्येकजणच. पण ही कारण का तर अर्थातच ती त्या वयाची सहज प्रवृत्ती आहे. पण या मानसिकतेकडे जर आपण बघितलं तर ती वस्तू कोण बनवतोय, आपण कोण विकत घेतोय हे करताना त्यांचा जो विचार आहे ते खूप छान आहे. त्यामुळे एका वेगळ्या मानसिकतेच्या लाटेवर आता ते स्वार झालेले आहेत. तर आपण सुद्धा हा विचार करायला हरकत नाही की पुढची खरेदीची आपल्याला गरज आहे का फक्त तो क्लिकचा मोह आहे, याचा विचार तुम्हीही करा, मीही करते. आणि विकत घेताना ती पर्यावरणपूरक आहे की नाही याचा जसा सगळेजण विचार करतायत, प्राण्यांवरती क्रूरता न होता ह्या सगळ्या वस्तू बनतायत की नाही, कोण करताय हे वस्तू, लोकल आहेत का, तर ह्या सगळ्याचा जर विचार सगळेजण करत असतील तर ते सगळ्यांच्याच दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. हा विचार, ही मानसिकता खूपच छान आहे.

0: आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
0: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: शंभर अंश एक मेगा हर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 12 वाजलेले आहेत दुपारचे आणि कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर युवा तरंग कार्यक्रमात आपण थांबलेलो आहोत. रंजक सफर कार्यक्रम सुरू झालेला आहे. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. पावसाळा आला की आपण पावसाळ्याच्या आधीपासूनच पाऊस या विषयावरती खूप बोलत असतो, नाही का? आपल्या कार्यक्रमांमधनं पाऊस, गाणी, कविता हे सगळं काही असतंच आपल्या कार्यक्रमात. पावसाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख यामध्ये येतो. पण काय होतं ना, पावसाळा सुरू झाल्यानंतर यावर्षी जर आपण बघितलं तर पावसाच्या बरोबरीने सोसाट्याचा वारा आपल्याला सतत बघायला मिळतोय. सुरुवातीपासून जून महिन्यात तर फार पाऊस नव्हता, जूनच्या शेवटी जो सुरू झाला तेव्हापासून ना किती शे झाडं मुंबईत पडली, फक्त मुंबईत आणि मुंबई ठाणे मिळून काहीशे झाडं आपल्याला पडलेली ऐकायला आली, बातम्या वाचल्या आपण आणि खूप गोष्टी घडल्या. त्यामुळे एका साध्या श्वासापासून सुरू होऊन थेट मनाच्या थैमानापर्यंत प्रवास करणाऱ्या, एका न दिसणाऱ्या पण सगळं जग चालवणाऱ्या या सोबत्याच्या बरोबरीने आजची सफर करणार आहोत रंजक सफर. ती सफर असणार आहे वाऱ्याची, त्यांनी घातलेल्या गूढ अशा शिळेची. दोन ओठांचा चंबू करून त्यातल्या बारीकशा फटीतून फुंकर मारली की शिट्टी वाजते हे आपल्याला माहिती आहे. लहानपणी अशी शिट्टी वाजवायला शिकण्यात एक वेगळा आनंद मिळायचा आपल्याला. त्याच हवेबद्दल, वाऱ्याबद्दल जर आपण विचार केला थोडासा तर त्याची किती रूपं आपल्याला बघायला मिळतात तर थोडासा विचार करा हां. डोक्यात जाते ती हवा, शरीरात होतो तो वात, अंगावरून जाते ती झुळूक आणि हळुवार घातलेली जाते ती फुंकर. घेतला जातो तो श्वास आणि सोडला जातो तो निश्वास. घोंगावतं ते वादळ, सोसाट्याचा तो वारा, मंद मंद तो समीर, मनाचं ते उधाण, विचारांचं थैमान, सभोवतीचं ते वातावरण आणि प्राणांसाठी तो वायू.

सुरुवातीलाच मी म्हटलं तसं की दोन ओठांचा चंबू करून त्यातल्या बारीकशा फटीतून फुंकर मारली की शिट्टी वाजते हे आपल्याला माहिती, आणि लहानपणी अशी शिट्टी वाजवायला शिकण्यामध्ये एक वेगळाच आनंद होता. घराबाहेर पडलो की ट्रॅफिक पोलिसांनी वाजवलेली शिट्टी कानावर पडते, आपल्याला शिस्त शिकवणारी. घरात आलो की स्वयंपाकघरातून प्रेशर कुकरची शिट्टी आपण रोज अनेकदा ऐकत असतोच, भूक लागल्याची वर्दी आपल्याला देते. माणसांनी हवेचा वापर करून आवाजाचे अनेक प्रकार शोधले, पण अर्थात माणसांनी कितीही काहीही शोधू देत, निसर्ग हाच खरा कलाकार आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. वारा म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे, वाहणारी प्रवाही असलेली हवा. आपल्याला डोळ्यांना हवा कधीच दिसत नाही, त्यामुळे आपण वारा कधी पाहू शकत नाही. वारा स्वतः जरी दिसत नसला त्याचे परिणाम मात्र आपल्याला अगदी स्पष्ट दिसतात. वाऱ्याची मंद झुळूक आली की झाडांची पानं आपल्याला, रोपांची छोटी बारीक पानं हलताना सुद्धा आपल्याला दिसतं. आल्हाददायक वाटतं असं बघून, आणि तो वाऱ्याची ती झुळूक सुद्धा नेहमी आपल्याला छान आनंदी करून जाते. तोच वारा जास्त वेगवान झाला, सोसाट्याचा झाला, तर मोठमोठ्या झाडांच्या फांद्या आपल्याला नुसत्या हलताना नाही, झाडं डोलताना केवढे व्हिडिओ आलेत यावर्षीचे, थैथयाट करतायत की काय, नुसती डोलतायत नाचतायत नाही तर असं वाटत होतं, पूर्ण झुकत होती ती झाडं. वारा डोळ्यांना दिसत नाही, पण तो अस्तित्वाची जाणीव अशा प्रकारे मात्र आपल्याला करून देतो. कालपासून सुद्धा केवढा वारा सुटलाय अनुभवला असालच तुम्ही नक्की, नाही निदान ठाणा मुंबईत तरी आहेच असा वारा सोसाट्याचा, पावसाच्या बरोबरीने वेडा वाकडा पाऊस येतोय त्याच्या बरोबरीने. शहरातल्या सिमेंटच्या जंगलातून आणि वाहनांच्या वर्दळीपासून जरा लांब एखाद्या डोंगरावरती किंवा निसर्गरम्य ठिकाणी आपण गेलो तर मात्र तिथे आपल्याला चक्क वारा ऐकायला येतो. तो वारा तिथे बोलत असतो आणि गातही असतो.

रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि रंजक सफर कार्यक्रमात काही रंजक गोष्टी, म्हटलं तसं की हवेची वाऱ्याची किती प्रकारची रूपं आपण बघायला आपल्याला मिळतात, की डोक्यात जाणारी हवा, शरीरात होणारा वात, अंगावरून जाणारी जुळूक, या सगळ्याबद्दल आपण बोलत होतो. पण म्हटलं तसं की शांततेमध्ये आपल्याला शीळ ऐकायला येऊ शकते जेव्हा आपण शहरापासून दूर जातो. असं जरी मी म्हटलं असलं तरी घरातसुद्धा जेव्हा आपण असतो आणि खिडकीला जर एखादी बारीक फट राहिली, फट राहिल्यानंतर तो जो एकदम हॉन्टिंग आवाज येतो ना वाऱ्याचा, तो कसला असतो. तेव्हा जेव्हा बाहेर सोसाट्याचा वारा सुटतो, अक्षरशः खिडक्या थडथड थडथड वाजायला लागतात. एवढा जोरदार वारा आणि पाऊस आत्ता अनुभवला होता. तुम्ही अनुभवला होतात का मला माहिती नाही, पण अनुभवला असालच. आणि असा एक बारीक जो आवाज येतो तो सॉलिडच असतो अशा वेळेला. पण निसर्गात जेव्हा तो असा ऐकायला येतो, वाऱ्याची शीळ ऐकायला येते, तेव्हा ती खूप छान वाटते. झाडांच्या एक मी मागे पण ह्याचा उल्लेख केला असेल कदाचित, की अभिमान चित्रपटामध्ये ना जया बहादुरी दाखवत असतात अमिताभ बच्चन यांना, असा एक सीन आहे की जेव्हा त्या म्हणतात की झाडं पानं गातायत, म्हणजे खरं तर कोकिळा तेव्हा तिकडे ओरडताना असते आणि ते हलत असतात झाडाची पानं, तर जणू काही तीच गातायत अशा अर्थाचा एक सीन. तो खूप छान आहे सीन. तर आपण जेव्हा असे शांततेत डोळे मिटून लक्षपूर्वक ऐकलं तर वाऱ्याचा तो शीळ वाऱ्याची ऐकायला येते झाडाच्या पानांमधनं, डोंगरांच्या कपारीतून. जेव्हा हवा वेगाने मार्ग काढते तेव्हा ती खरंच शिट्टी वाजवल्यासारखा, शीळ घातल्यासारखा आवाज येतो. मनातलं विचारांचं थैमान अशा वेळेला ती निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर शांत व्हायला लागतं आणि मंद मंद असा समीर तिथनं

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत

0: उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्तवर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.

या वाऱ्याची एक जादुई बाजू जर बघायची झाली तर वारा स्वतः गंधही नसतो, त्याला स्वतःचा असा कोणताही वास नसतो, पण तो ज्या ठिकाणाहून वाहतो तिथला सुवास तो आपल्या कवेत घेऊन येतो. उन्हाळ्याच्या काहिलीनंतर पडलेल्या पहिल्या पावसाच्या थेंबाचा तो ओल्या मातीचा सुवास, सुगंध, मृदगंध, किंवा रात्रीच्या वेळी मंद वाहणाऱ्या वाऱ्यासोबत येणारा रातराणीचा, चाफ्याचा, मोगऱ्याचा सुवास. वारा ही सुगंधाची वाहतूक करणारी एक अदृश्य गाडी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कधी कधी या वाऱ्याच्या झुळकीसोबत आलेला एखादा ओळखीचा सुवास आपल्याला थेट आपल्या बालपणीच्या किंवा कोणाच्या

आज सकाळपासूनच कार्यक्रमाला इतका छान रंग चढलाय ना, छान मस्त वाटतंय. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारताना फार कठीण प्रश्न विचारावा अशी अजिबात इच्छा नाहीये. वाऱ्याशी जोडूनच एक अत्यंत सोप्पा प्रश्न तुम्हाला विचारते, जो लगेच तुम्ही शोधू शकाल आणि त्याचं उत्तर देऊ शकाल. माहिती असतात बऱ्याच गोष्टी, पण कधी कधी त्याची नावं आपण विसरलेलो असतो. तसंच काहीसं आहे की वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याचं नाव काय आहे ते मला सांगा. वाऱ्याचा वेग, हं, मी वेग म्हणते, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याचं नाव तुम्ही मला सांगा. हा आजचा आपला पहिला प्रश्न आहे. मी दुसरा प्रश्न पण विचारणार आहेच, पण आणि वाऱ्याबद्दल अजूनही मी खरं तर बोलणार आहे. मला बोलायचं बरंच काही होतं, गाणीही खूप ऐकायचे आहेत, पण म्हटलं चला आज इतके छान तुमचा रिस्पॉन्स येतोय, इतके तुमचे दूरध्वनीवरनं तुम्ही संपर्क साधलायत आणि इतक्या आठवणी सांगितल्यात, तर म्हटलं चला तुमच्यासाठी आज एक छोटासा आणि सोप्पा प्रश्न की वाऱ्याबद्दलच बोलतोय तर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याचं नाव मला सांगा. 4515 4134 आणि 4515 4135 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 4515 4134 आणि 4515 4135 02 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. दुसरा प्रश्न पण आजच्या कार्यक्रमाशी संबंधितच आहे बरं का, त्यामुळे दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न नक्की करा. हा तर सोपा प्रश्न आहे, पटकन काहींना आठवेल सुद्धा, काहींना आठवलं नाही तर शोधू शकता, त्यामुळे लगेच फोन करा आणि उत्तरं द्या.

0: तर ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
0: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
2: सर, पर्सनल लोन ऑफर आहे.
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
2: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
3: यार, हे

0: सुद्धा ब्लॉक.
1: यार कितीदा ब्लॉक करू?
0: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
1: मग काय करू?
0: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
0: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टी आय ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

आजचा आपला पहिला प्रश्न होता आपल्या कार्यक्रमातला, तो म्हणजे अगदी सोप्पा विचारला होता की वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कुठलं उपकरण वापरतात, तर उत्तर मी सांगून टाकलं की ॲनिमोमीटर हे उपकरण वापरलं जातं. आणि ॲनिमोमीटर हे उत्तर ज्यांनी बरोबर दिलं आहे त्यांची नावं सांगते. दीपाली विचारे, स्वरा आमरे आपली सातवीतली एक मैत्रीण आहे, ठाण्याहून तिने फोन केला होता. मंगेश दामले, शुभांगी कारेकर, रती पेडणेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपक नगरकर अहिल्यानगरहून, दीपा पालकर आणि अपर्णाची तारी हेमा यांनीही विरारहून फोन केला होता. आणि रवींद्र पाटकर यांनीही, पण त्यांनी उत्तरं न देता गाण्याबद्दलच आपल्याला सांगितलं. पण ह्या सगळ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत, त्यामुळे अभिनंदन सगळ्यांचं अगदी मनापासनं. पुढचा प्रश्नही लगेच विचारते. आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आज बोलत होतो, त्याच्यामध्ये आपण कॅसेट, ऑडिओ कॅसेट टेप रेकॉर्डरबद्दल बोलत होतो. तर तुम्हाला माहिती आहे का की ऑडिओ कॅसेट जी आहे त्याचे जनक कोण आहेत ते? कोणी शोधून काढलं ऑडिओ कॅसेटला, त्यांचं नाव सांगा. एक प्रसिद्ध अभियंता आणि संशोधक होते ते, त्यांचं नाव काय आहे? बरं, अजून एक सांगते की डच अभियंता होते ते आणि संशोधक. तर त्यांनी ऑडिओ कॅसेटचा जनक त्यांना मानलं जातं. जगभरात संगीत ऐकण्याची पद्धत आणि संगीत उद्योग पूर्णपणे ज्यामुळे बदलून टाकला अशा ह्या ऑडिओ कॅसेट, त्याचा जनक, त्याचे जनक कोण होते, त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल तर बघा, शोधून काढा आणि नक्की सांगा.

प्रश्न विचारलेला होता की कॅसेट, ज्या आपण आत्ता सकाळी ज्याच्याबद्दल बोलत होतो त्या कॅसेटचे जनक कोणाला मानलं जातं, तर त्यांचं नाव आहे लू ऑटेन्स असं त्यांचं नाव आहे. ॲक्च्युली त्यांचं स्पेलिंग जर बघायला गेलं तर वेगळं आहे, लॉडविक फ्रेडरिक ऑटेन्स असं त्यांचं नाव आहे. ते प्रसिद्ध डच नेदरलँड्स इथले अभियंता आणि संशोधक होते. त्यांनी ऑडिओ कॅसेट टेपचे त्यांना जनक मानलं जातं आणि म्हटलं तसं की ज्यांनी जगभरात संगीत ऐकण्याची पद्धत, संगीत उद्योग पूर्णपणे बदलून टाकला. ते ज्या एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होते तेव्हा तिथल्या त्या अवजड सगळ्या टेप रेकॉर्डर्स आणि मोठमोठ्या अवजड रील टू रील टेप त्या त्रासाला कंटाळून त्यांनी छान सुटसुटीत लहान अशी कॅसेट तयार केली. आणि कॅसेटचा आकार ठरवण्यासाठी त्यांनी लाकडाचा एक छोटा तुकडा आधी वापरला होता जो अगदी त्यांच्या कोटाच्या खिशात बसेल असा होता. त्यामुळे पहिल्यांदा तेव्हा त्यांनी बर्लिनच्या एका प्रदर्शनात ही कॅसेट सादर केली आणि एका नावाजलेल्या मोठ्या कंपनीबरोबर त्यांनी त्या कॅसेटचं डिझाईन जगभरात एक मानक म्हणून स्थापित केलं. अब्जावधी कॅसेट्स त्याच्यानंतर विकल्या गेल्या, अर्थात नंतर कॉम्पॅक्ट डिस्क सीडी बनवण्याच्या प्रक्रियेत सुद्धा त्यांचंच योगदान होतं. त्यामुळे लू ऑटेन्स हे उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर दिले दीपा पालकर, शुभांगी कारेकर, संजय गांधी, महेश कराडे खारगर, माधुरी पोटे, दीपक नगरकर, दीपाली विचारे, मिलिंद टिपणीस, मंगला शेठ, पंकज मोहोड, गायत्री वैशंपायन, अंकिता परब, स्वरा आमरे, ही पुन्हा एकदा आपली सातवीतली छोटी मैत्रीण, काशीनाथ क्रमवंत, शुभलक्ष्मी मस्तकार, रती पेडणेकर, गीता धुरी आणि मयूर नाईक पनवेलहून, सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. सगळ्यांना मनापासनं अभिनंदन आणि सगळ्यांचे मनापासनं आभार.

वारा जेव्हा मोकळ्या मैदानातून वाहतो तेव्हा तो फक्त शीळ वाजवत नाही तर तो आपल्या कानामध्ये संगीताचे धडे आपल्याला देतो. बासरी म्हणजे काय? बांबूचा एक साधा तुकडा, पण जेव्हा मानवी श्वास किंवा वाऱ्याची फुंकर त्या छिद्रांमधनं मार्ग काढते तेव्हा त्यातून जगातील सर्वात मधुर असे बासरीचे सूर जन्माला येतात. शंखामध्ये फुंकर मारली की नादब्रह्म निर्माण होतं. माणसाला संगीताची पहिली ओळख या वाऱ्यानेच करून दिली असं म्हणायला काहीच हरकत नाही. वारा जेव्हा झाडांच्या पानांमधून वाहतो तेव्हा सळसळ होते आणि निसर्गाचा सर्वात पहिला आणि मूळ संगीतकार वारा आहे असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे आजचे सगळे कार्यक्रम कसे वाटले हे जरूर कळवा. दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क तुम्ही साधला आहातच त्यामुळे त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता मात्र मी दीप्ती लेले तुमची एका शेवटच्या गीतासह इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपली भेट होईलच, तोपर्यंत निसर्गाचे सूरही टिपत रहा, आनंदी रहा, ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. सकाळपासून अतिशय सुंदर प्रतिक्रिया आणि प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण भारतीय नौदलात सहभागी। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं, तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं, तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं। मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली। या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतरमंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत। संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे। या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर वरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथे भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल APC सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली INS मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. INSV त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षा अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियानच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी से नागपुर केंद्र।

0: समीर दुबळे यांनी गायलेला राग मधमाद सारंग आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी, हार्मोनियमची साथ तुषार केळकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.